ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

महड गावाती महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागा

0: जीवन के प्रारंभिक वर्षों में ही तय होता है कि बच्चों का कितना मानसिक विकास होगा और वो जीवन में कितना आगे बढ़ेंगे। हमारी आंगनबाड़ियों में बच्चों का प्रारंभिक विकास, सही पोषण, भरपूर प्यार, गर्म ताज़ा भोजन और खेल खेल में सीखने के माध्यम से हो रहा है। साथ ही प्रधानमंत्री मातृ वंदना योजना के तहत पात्र धन राशि सीधे माताओं के बैंक अकाउंट में जमा कर सुरक्षित मातृत्व को सुनिश्चित किया जा रहा है। हमारी आंगनवाड़ी हमारी जिम्मेदारी के संकल्प के साथ 9 सितंबर 2026 से 8 अक्टूबर 2026 तक मनाया जा रहा है 9वां राष्ट्रीय पोषण माह।
1: देश के हर गरीब हर व्यक्ति तक पोषण पहुंचाना भी सरकार की प्राथमिकता है।
0: आज ही अपनी नजदीकी आंगनवाड़ी से जुड़िए, क्योंकि हमारी आंगनवाड़ी है हमारी जिम्मेदारी।
2: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
3: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो। तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथून आपले जे विद्यार्थी शिकून बाहेर गेलेले असतात आणि आयुष्यामध्ये यशाचा प्रवास पूर्ण करत असतात, अनेक कंपन्यांमध्ये जॉब करत आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांचा यशाचा जो प्रवास आहे तो जाणून घेतो आणि त्या अनुषंगानं आपणही पुढे वाटचाल कशी करावी याची प्रेरणा घेत असतो। तेव्हा आज तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेणार आहोत संदीप गोपाळ जाधव याची यशोगाथा। तो राहणार मुक्काम पोस्ट तुगाव, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील आहे आणि 2018 साली तो मेकॅनिकल या ब्रँचमधून पासआउट झालेला आहे। सध्या पुणे येथे भोसरीच्या एका इंडस्ट्रीमध्ये तो कार्यरत आहे, जॉब करत आहे। आपण त्याचं स्वागत करूया। संदीप, मी तुझं स्वागत करतो।
4: धन्यवाद।
3: संदीप, जसं मी आत्ता इंट्रोडक्शन दिलं की तू 2018 साली मेकॅनिकलच्या ब्रँचमधून तो पासआउट झाला, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड करावी असं का तुला वाटलं त्यावेळेस?
4: गावापासून जवळ पण होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि सर्वप्रथम म्हणजे नावाने गाजलेलं कॉलेज होतं।
3: इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तुगावचा राहणार आहेस, म्हणजे उमरगा तालुक्यातल्या एका ग्रामीण भागातून आलेला होता।
4: हो, हो।
3: तुला तेरणा कॉलेज बद्दल माहित होतं का अगोदर?
4: तेरणा कॉलेज बद्दल माझ्या फ्रेंड्सनी, सिनियरचे एक दोन मित्रांनी सांगितलं होतं, आम्ही तिथे शिकत आहे असं तसं। ज्यावेळेस मी तेरणा कॉलेजमध्ये येण्याच्या आधी माझं पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल मध्ये मी कम्प्लीट केलेला आहे।
3: अच्छा, डिप्लोमा झालेला होता।
4: येस सर।
3: बरोबर, कुठे झाला होता डिप्लोमा?
4: डिप्लोमा माझा सोलापूरला झाला, एजी पाटील पॉलिटेक्निक,
3: पॉलिटेक्निक मध्ये।
4: येस येस।
3: बर, आणि त्याच्या अगोदरचा?
4: त्याच्या आधीचा प्रवास 10वी पर्यंत पूर्णतः सोलापूरमध्ये शिक्षण झालेला आहे।
3: सोलापूरमध्ये कसं शिक्षण झालं? तो गावचा राहणार काय असं?
4: तिथं आम्ही खास शिक्षणासाठी सोलापूर।
3: अच्छा, सोलापूर हे शिक्षणासाठी निवडल्यानंतर सुद्धा तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल तिथेही ऐकून होता?
4: हो, कॉलेजमध्ये फायनल इयरला असताना डिप्लोमाच्या त्यावेळेस सिनियरनी सांगितले होते पासआउट झाल्यानंतर, ते सांगून आम्ही तिकडं आहे, असं आहे, कॉलेज आहे चांगलं, आम्ही जात आहे तिकडे।
3: बरोबर, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला इकडे ऍडमिशन झालं?
4: हा, मग ते डिप्लोमा 3 वर्षाचा झाल्यानंतर इकडे डायरेक्ट सेकंड इयरला
3: 2015 साली ऍडमिशन झालेलं।
4: येस येस।
3: मग हे 3 वर्षाचा जो कालावधी होता इथला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज मधला, तर तो कसा झाला? त्यावेळेस जे अकॅडमिक होतं ते कसं होतं?
4: 3 वर्षाचं ऍक्च्युअल अकॅडमिक इयर होता तो, पण काही दुर्दैव सुदैव म्हणा काही गोष्टींमुळे 1 वर्ष गेला होता माझा वाया।
3: ठीक आहे ना, पण तरी सुद्धा
4: मी 4 लावलं होतं त्याला।
3: ओव्हरऑल मी विचारतोय की जसं आपण 3 वर्ष इथं कॉलेजमध्ये शिकत असताना इथलं शिक्षण कसं होतं, प्रॅक्टिकल्स कसे होते, तुम्हाला लेक्चर्स जे आहेत त्यांनी कशा पद्धतीने?
4: शिक्षणाची अप्रतिम सुविधा आहे, चांगले स्टाफ आहेत, वेल एज्युकेटेड, त्यांना की प्रॅक्टिकली वेल नॉलेज आहे, थेरॉटिकली चांगले शिकवू शकतात त्यांनी आपल्याला।
3: बर,
4: असे डॉक्टर प्राचार्य व्ही व्ही माने सर आहेत, त्यावेळेस त्यांनी आम्हाला IHP हा सब्जेक्ट शिकवत होते। आणि जाधव सर मॅनेजमेंट एकदम उत्तम, जबरदस्त।
3: अच्छा, आणि प्रॅक्टिकलचा वगैरे विषय कसा असायचा?
4: प्रॅक्टिकल असायचे, प्रॅक्टिकल लॅब असिस्टंट पण असायचे सर, प्लस सरपण जे असताना सब्जेक्टचं होतं ते सरपण येऊन शिकवत देणार आम्हाला प्रॅक्टिकल वगैरे. चांगले सगळे इन्स्ट्रुमेंटची अवेलेबिलिटी होती. इंजिनिअरिंगमध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट असतात ॲक्च्युअली ते प्रॅक्टिकलमध्ये कळालं.
3: अच्छा अच्छा.
4: इन्स्ट्रुमेंट म्हणजे आता व्हर्नियर काय आहे ते सगळं माहिती झाली फक्त शिक्षण कॉलेजमध्ये. पण ॲक्च्युअली मग नंतर ज्यावेळेस जॉब करायला गेलं त्यावेळेस हां ते इन्स्ट्रुमेंट होते ते यूज कसे करायचे ते आम्ही इंडस्ट्रीमध्ये शिकलो.
3: पण कॉलेजमध्ये तुम्हाला त्याची ओव्हरऑल माहिती
4: ओव्हरऑल माहिती झाली किंवा या वस्तूला हा म्हणायचं या वस्तूला अमुक अमुक नाव आहे हे माहिती होतं सगळं सर्व काही.
3: बर बर. आणि एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज अशा असतात की एखाद्या आपल्याला आता समजा कंपनीमध्ये जॉब करायचा असेल किंवा काही करायचं असेल त्या पद्धतीने आपली एक मेंटॅलिटी तयार करणं आपले एक प्रेझेंटेशन तयार करणं याच्यासाठी कॉलेजमधून कशी कशी मदत व्हायची.
4: कॉलेजमध्ये कॅम्पस वगैरे ठेवायचे.
3: ज्या पद्धतीनं हे कॉलेजचं डिप्लोमा नंतरचं कॉलेजमधलं एज्युकेशन होतं ते कसं झालं.
4: डिप्लोमा नंतरचं एज्युकेशन म्हणजे सर फार महत्त्वाचं एज्युकेशन होतं कारण की ग्रॅज्युएशन होतं. पुढं बी ईला ॲडमिशन घ्यायचं होतं. वळण देणारं जीवनाला वळण देणारं एक प्रकारचं एज्युकेशन होतं.
3: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधले तीन वर्ष कसे झाले. म्हणजे
4: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तीन वर्ष चांगल्या प्रकारे गेले. म्हणजे सर्व ऍक्टिव्हिटी तेरणा कॉलेजमध्ये घेतले जाणार.
3: अच्छा. मग ते कशा
4: इयर बाई
3: ॲन्युअली
4: ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे बघा स्पोर्ट्स इंटरेस्ट मुलांना देण्यासाठी स्पोर्ट्स, त्याच्यानंतर डान्स कॉम्पिटिशन असणार, स्पोर्ट्स इव्हेंट वेगवेगळे असणार, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा भरल्या जाणार, त्यामध्ये तेरणाची टीम रिप्रेझेंट करणार तेरणा कॉलेजकडून, परत राज्यस्तरीयला काही मुलांचे सिलेक्शन झाले होते. आम्ही ज्यावेळेस कॉलेजला शिकायला होतो त्यावेळेस मुलं होते, विकास आचार्य असे दोन तीन मुलं होते.
3: आणि ह्याचं इंडस्ट्रियल व्हिजिटच्या वगैरे.
4: इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणजे होत होते आपले प्रोजेक्टच्या रिलेटेड. औरंगाबाद MIDC वाळूज, परत तसेच पुण्यामध्ये भोसरी, या ठिकाणी दोन तीन ठिकाणी आम्ही तीन वर्षामध्ये व्हिजिट दिलेले आहेत. परत बाहेर तसेच व्हिजिट करत करत बाहेर एक दोन ठिकाणी
3: कॉलेजमधून असा सपोर्ट.
4: कॉलेजमधून सपोर्ट चांगला.
3: कॅम्पससाठी मग TCS
4: कॅम्पससाठी TCS येत होते, जॉन डिअर येत होते.
3: बरोबर.
4: येस येस. आणि बेंगलोरचे दोन तीन कंपन्या होते.
3: आणि TPU काय वापर व्हायचा तुम्हाला तेरणा प्लेसमेंट युनिटचा तुम्हाला काही फायदा वगैरे झाला.
4: तेरणा प्लेसमेंट युनिटमुळे फार फायदा झालेला आहे. काही मुलांनी माझ्या मित्रांना चांगल्या प्रकारे सिक्युअर चांगला जॉब चांगल्या कंपनीमध्ये भेटला आहे, चांगल्या पॅकेजचा भेटला आहे.
3: अच्छा. मग आता परत एवढं सगळं झाल्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला आज भेट देऊन कसं वाटतं. म्हणजे
4: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफला भेटून सर्वप्रथम फार गर्व फील झाला.
3: अच्छा. बर. आता भविष्यामध्ये सध्या जे पुण्याच्या भोसरीमध्ये जॉब चालू आहे एका कंपनीमध्ये,
4: कंपनीमध्ये सध्या मी करत आहे, तसेच गव्हर्नमेंट प्रिपरेशन सुद्धा चालू आहे. गव्हर्नमेंटचे एक्झाम वगैरे आले तर त्याची तयारी चालू आहे. त्याची
3: आता सध्या सोबत चालू आहे. अच्छा. पुढच्या दोन चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये पुन्हा अजून पुढे भविष्यामध्ये काय करण्याचं व्हिजन.
4: च्या भविष्यामध्ये एखादं चांगलं तस जवळपास दोन अडीच तीन वर्षाचं इंडस्ट्रीयल अनुभव तर आलेलाच आहे. त्याबरोबर गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करून एखाद्या चांगल्या पोस्टवरती जाण्याची इच्छा आहे.
3: अच्छा. गव्हर्नमेंटकडे जास्त लक्ष द्यायचं.
4: जास्त. हो. यस.
3: बरं. फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे.
4: फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं गेलं तर ठीक आहे, तेवढं काय.
3: म्हणजे काय करतात आई वडील.
4: आई वडील शेती आहे, 5-6 एकर शेती आहे. भाऊ आहे, भावाचं मेडिकल आहे सोलापूरला.
3: बरं.
4: अच्छा. आणि परत मी सगळे मॅरिड आहेत. मी पण मॅरिड आहे.
3: अच्छा. म्हणजे आता लग्न झालेलं आहे.
4: हा. येस. एक 2-3 वर्ष झाले लग्न आहे माझं पण.
3: बरोबर. मग आता ह्या सगळ्या गोष्टीला बॅकग्राऊंडला असताना आता ज्यावेळेस तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा एक सपोर्ट हे ह्या ठिकाणी जे काही विद्यार्थी शिकायला येणार आहेत, जसं की शेतकऱ्यांचे पण बरेचसे मुलं असणार आहेत, स्ट्रगल करून येणार आहेत, त्यांना काय संदेश देऊ इच्छितो.
4: त्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की मी त्यांनी सर्वप्रथम तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यावे आणि फायनल इयरमधून ज्यावेळेस कॅम्पस होता त्यावेळेस सर्वप्रथम कंपनी कॅम्पस ड्राईव्हद्वारे सिलेक्ट व्हावे मुलांनी. कारण की कंपनी कॅम्पस थ्रो आल्यानंतर त्यांना चांगला पॅकेज भेटू शकतो. अनुभव घ्यावे मुलांनी, वेळ वाया घालू नये.
3: अच्छा.
4: आणि ही संधी तेरणाद्वारे भेटते, ही संधी कोणीही मिस करू नये.
3: बरोबर आहे. आता खास करून आपण पाहतो की ग्रामीण भागातले मुलं खूप येतात, न्यूनगंड असतो मनामध्ये शहरामध्ये कसं जायचं या वातावरणाशी कसं. आजकाल तर काय मोबाईल खूप जास्त झाले म्हणून मुलं ॲडव्हान्स झालेले आहेत, तरी पण तुला काय वाटतं की तू म्हणजे.
4: नाही, बरोबर आहे. ग्रामीण भागाचा विचार केला गेला तर सर्व मुलांना शहरी जायचं फार आवड असते. मग शहरी जायचं म्हणलं तर शिक्षण पाहिजे, नोकरी पाहिजे. मग नोकरी पाहिजे तर चांगली एज्युकेशन असेल तरच नोकरी भेटणार.
3: अच्छा, म्हणजे आपल्याला जर आपल्याकडे नॉलेज भरपूर असेल तर तुमच्या तुम्हाला लवकर नोकरी भेटू शकते,
4: काही पण होऊ शकते.
3: अच्छा,
4: चांगल्या पगाराची, चांगल्या पॅकेजची नोकरी चांगल्या कंपनीत, नामवंत कंपनीमध्ये.
3: अच्छा, हात राहणार तुझ्याकडे आता पाठीशी जमा. अच्छा, तेव्हा संदीप गोपाळ जाधव, खरं तर तोगावसारख्या ठिकाणाहून येऊन तू सोलापूरला तुझं शिक्षण पूर्ण केलं, डिप्लोमा केला, त्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येऊन सुद्धा तू तुझ्या शिक्षणाची पूर्ण धुरा पूर्ण केली, आणि आज तू सक्सेसफुली पुण्याच्या कंपनीमध्ये जॉब करत आहेस आणि चांगल्या पद्धतीने तुझं जीवन कंठत आहे. त्याबद्दल मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तुझे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे.
4: धन्यवाद, थँक्यू.
3: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी तुमचा आपला आवाज RJ प्रसाद। मित्रांनो, या स्पर्धेच्या युगात अनेक युवक जे आहेत ते आपल्या करिअरच्या शोधामध्ये आहेत। त्यांनी नक्की आपलं करिअर कसं निवडावं, करिअरकडे कसं पाहता येईल, या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारा आमचा कार्यक्रम म्हणजे तेरणेची प्रेरणा। आणि याच कार्यक्रमानिमित्त आज आपल्याला भेटायला आला आहे तो गौरव रवींद्र इरगट। तुझं खूप खूप स्वागत आहे गौरव। 2019 तेरणा कॉलेजमधूनच पासआउट झालेला आहे, मेकॅनिकलमधून त्याची BE कम्प्लीट झाली, BTEC कम्प्लीट केलेलं आहे त्यानं। तो सध्या TCS कंपनीमध्ये प्लेस झाला आहे असिस्टंट सिस्टीम इंजिनियर या डेझिग्नेशनवरती, आणि विशेषतः म्हणजे मेकॅनिकल ब्रँच असून तो IT क्षेत्रामध्ये गेलेला आहे। सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा मला तुला असा प्रश्न विचार गौरव, तो म्हणजे असा की तू तुझी कॉलेजमधून प्लेसमेंट झाली BIC कंपनीमध्ये, तर मग तू मेकॅनिकल डिपार्टमेंट सोडून IT जाण्याचा निर्णय का घेतलास, काय सांगशील?
1: ॲक्च्युली सध्याच्या काळामध्ये टेक्निकल जे म्हणजे फिजिकल जे जॉब वगैरे आहेत त्यांचं जरा कोरोनामुळे वगैरे सगळं डाऊन झाले, म्हणजे
0: मार्केट
1: डाऊन झालं, त्यामुळं प्लेसमेंट कमी येतं आणि अपॉर्च्युनिटी कमी येत, कारण की संख्या जास्त आहे विद्यार्थ्यांची आणि जॉब रिक्वायरमेंट कमी आहे, आणि त्यामुळे काय झालं आहे आपले फायनान्शियल कंडिशन्स सगळ्यांच्या उतरल्या, त्यामुळं स्कोप राहिला नाही आहे मेकॅनिकलमध्ये, म्हणजे टेक्निकल फील्डमध्ये अगर मोटर वगैरे असं, आणि जे काही चालू आहे आता ते सगळं सॉफ्टवेअर चालू आहे, म्हणजे सध्याची लार्जेस्ट म्हणजे लार्जेस्ट नंबरवर प्लेसमेंट करायला, म्हणजे इंजिनियरसाठी नोकरी जी देत आहेत तर ते IT सेक्टर आहे, आणि IT सेक्टर म्हणजे कसं आपल्याला तिथं स्किल डेव्हलप करता येते, आणि असं नाही की तुम्ही मेकॅनिकलचे आहेत आणि IT करता येत नाही। माझे जे खूप सारे सिनियर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे स्किल डेव्हलपमेंट केले, त्यांचे पोटेन्शियल दाखवले त्या जॉबमध्ये, आणि आता चांगले पोस्टवर आहेत आणि सक्सेस झालेत। तर मला वाटतं की समजा आपल्याला जर नाही आहे तिथे, म्हणजे आपल्याला तिथं जॉब वगैरे मिळत नाही आहे असं वाटतंय, तर आपण हारलं नाही पाहिजे। सेक्टर कोणताही असला, तुम्ही काय पण घेतलं, कुठलाही शिकले तर त्याचा उपयोग कुठे ना कुठे होतोच, आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जरी असली, म्हणजे सॉफ्टवेअरचं म्हणजे IT सेक्टर जरी असला, तर ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतात ते कोणत्या बेसिसवर, की ह्याच कंपन्या लागणार जे मेकॅनिकलचे आहेत वगैरे हे ते, मग आपले स्वतःचे आयडियाज वगैरे इनोव्हेशन करून आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो, आपण आपले स्वतःचे आयडिया देऊ शकतो, त्यांना आपला स्कोप वाढतो।
0: नक्कीच नक्कीच।
1: तर त्यामुळे मी IT सेक्टर केला चूज, कारण की वाटलं मला की आता ह्याच्यात करिअर करता येईल आपल्याला।
0: नक्कीच खूप महत्त्वाचं तू सांगितलंस की कुठं स्कोप आहे किंवा वाऱ्याची दिशा कुठल्या बाजूला हे बघणं खूप गरजेचं असतं, आणि त्यानुसार चालणं किंवा त्यानुसार पुढे जात राहणं हे महत्त्वाचं असतं। तो आता पुढचा प्रश्न असा असेल माझा तुझ्यासाठी की तू IT क्षेत्रामध्ये गेलास, म्हणजे तुझी मेकॅनिकल ब्रँच असून सुद्धा, मग तुला काय प्रॉब्लेम आले, काय स्पेशल प्रिपरेशन केलंस का जेव्हा इंटरव्ह्यू तू फेस करत होतास, तेव्हा साधारणतः काय तुला अडचणी आल्या, त्याच्यावर कशी मात केलीस?
1: ॲक्च्युली IT सेक्टरमध्ये काय असतं ते मला माहीतच नव्हतं काही, म्हणून मी काय केलं अगोदर जे मेकॅनिकल फील्डवाले जे IT गेलेले आहेत तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला की कसं कसं असतं, प्रिपरेशन कसं करायचं असतं, थोडं गायडन्स घेतलं त्यांचं, आणि थोडं यूट्यूब वगैरे टेक्निकल यूज करून प्रिपरेशन केलं मी CS, म्हणजे त्या रिलेटेड कोणते कोणते जास्त करून सॉफ्टवेअर म्हणलं की लँग्वेजेस लागतात, त्या लँग्वेजेसच्या संदर्भात सगळे क्वेश्चन्स वगैरे केले, सगळं नॉलेज वगैरे घेतलं। पर नवलाची गोष्ट अशी झाली की माझे जे 2 इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये मला टेक्निकल विचारलंच गेलं नाही, तर मेकॅनिकलच्या असल्यामुळे मला मेकॅनिकलचा प्रोजेक्ट काय होता, तो चूज कशामुळे केला, मेकॅनिकलमधून IT काय येत आहेत, तुम्हाला आम्ही का घ्यावं, असं तसे क्वेश्चन विचारले, असा TR राऊंड झाला। त्यानंतर याच्या राऊंडमध्ये फक्त डॉक्युमेंटेशन झालं, आणि शेवटला एक त्यांचा कॉमन क्वेश्चन असतो की आमच्याकडून तुम्हाला काय क्वेश्चन आहे का, तर थोडं इम्प्रेशन पाडण्यासाठी मीच एक असा क्वेश्चन केला, म्हणजे त्यांच्या संदर्भात IT की मला असं असं एक सॉफ्टवेअर असं माझ्या डोक्यात आहे की त्याची अशी सिच्युएशन आहे, म्हणजे कंडिशन त्या सॉफ्टवेअरची अशी आहे, मग त्यानुसार आपण इनपुट करून त्याचा आउटपुट असा मिळेल का, तर त्यांना ती आयडिया आवडली आणि तिथं इम्प्रेशन पडलं, आणि वाटलं आता पाहू आता काय होतंय काय नाही, कारण टेक्निकल राऊंड झाला नाही, आणि माझ्या नंतरचे ज्यांचे प्लेसमेंट झाले म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे माझ्या नंतर झाले त्यांचे लवकर ऑफर लेटर आले, माझे आले नाही, कारण की कसं TCS ला जवळपास 15-16 पॅनल आहेत म्हणजे HR चे, तर मला दिल्लीचा पॅनल आला होता. मग महाराष्ट्रातले जे पॅनल आहेत ते जरा लवकर हायर करता ऑफर लेटर वगैरे सेंड, आणि दिल्लीवाले ते जरा स्लो करता. मग थोडं मन घाबरतच होतं 3-4 दिवस की मित्रांना आलं मला आलं नाही आता काय होईल काही नाही. मग येऊन गेलं शेवटी.
0: नक्कीच ना, म्हणजे कसं असतं की कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये क्वालिटीला महत्त्व दिलं जातं,
1: क्वालिटी दिलं जातं.
0: आणि त्यातल्या
1: मेन म्हणजे हे जे इंटरव्ह्यू वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे TCS वगैरे झालं हे प्रोफेशनल आहेत आणि इंटरनॅशनल कंपनी आहेत.
0: नक्कीच.
1: तर आपली इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स महत्त्वाचे, त्याच्यावर डिपेंड
0: करते
1: स्वतःला कसं समोरच्या प्रेझेंट करतो त्यावर डिपेंड आहे आपली. जसं आपल्या इथं तेरणा कॉलेजमधून मला काय भेटलं म्हणता येईल, जसं की CS.
0: तू खरंच खूप छान पद्धतीने सांगितलंस. आता याच्या पुढचा प्रश्न मला तुला असा असेल की हा जे काय तुझा व्यक्तिमत्व विकास झाला, तू आता करिअर तुझी करिअरमध्ये पहिल्यांदा सुरुवात करून दिली तेरणा, म्हणजे जे काय BIC कंपनीमध्ये तुला लावून दिलं आणि प्लेसमेंट झाली तुझी, त्यानंतर तू आता IT मध्ये स्वतःहून गेलेला आहेस.
1: हो,
0: साधारणतः तुझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये तुझ्या करिअर ग्रोथमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा काय हात आहे?
1: पहिली गोष्ट, इथे डिसिप्लिन शिकवलं जातं चांगलं. म्हणजे इथे असं नाही की तुम्ही असं स्ट्रेट फॉरवर्डच चला, म्हणजे वागणुकीमध्ये चेंज करत नाहीत ते, पण आपली स्वतःची जी स्किल्स आहेत स्वतःला प्रेझेंट करण्याची,
0: ओके,
1: सर्वांना चान्स दिला जातो की समोर येऊन तुम्ही बोला. कारण की जोपर्यंत आपण हिंमत करीत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यातला माणूस समजत नाही की बाबा तुला येतंय, तू करू शकतोस, तू बोलू शकतोस. जेव्हा सुरुवातीला मला सेमिनारसाठी समोर बोलवलं गेलं तेव्हा मी जेव्हा समोर व्हायचो तेव्हा माझे पाय खाली हलायचे असेल, लटलट कापायचे, आणि जेव्हा पायाकडे व्हायचो तेव्हा माझे तोंडग बसायचं, अशी माझी सुरुवात होती. पण हळूहळू हळूहळू हिंमत वाढली आणि सगळ्या सरांनी वगैरे तशी हिंमत दिली, तू बोलू शकतोस, फक्त मन घाबर करायचं नाही असं तसं. मग जेव्हा समोरची व्यक्ती फ्रँकली होती तेव्हा आपण पण आपलं मन व्यक्त करायला असे मोकळे बोलू शकतो. मग आपले तेरणा कॉलेजचे जे स्टाफ आहे तो एकदम मन मोकळा आहे, फ्रँकली आहेत, ज्याला सांगायचे त्याला समजून सांगता, जिथे कोणाचं चुकत असेल त्याला चांगल्या मार्गावर घेता, आणि आपले जर काही डाऊट्स वगैरे असेल तर ते सपोर्ट करता, समजून घेता सगळं.
0: ओके ओके ओके. नाही खरंच आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कॉलेजचा खूप मोठा हात असतो हे थोडक्यात तू सांगितलंस. तू इथे आलास, तुझा वेळ दिलास, तुझा इंटरव्ह्यू ऐकून अनेक युवक सुद्धा इन्स्पायर होतील, ज्यांना आपली ब्रँच स्विच करून IT मध्ये जायचं आहे त्यांना नक्कीच मानसिक ताकद मिळेल अशा अपेक्षा.
1: कारण की जसं माझी प्लेसमेंट झाली 2019 मध्ये आणि त्यानंतर कोरोना आला, मग 2 वर्ष आम्ही घरीच, कारण की ऑपॉर्च्युनिटी कमी होत्या आणि आहे तेच काढले होते जॉबवरून, त्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो सगळे, म्हणजे मॅक्झिमम डिप्रेशनमध्येच गेले होते. तर अनुभवातून असं शिकलं गेलं माझ्याकडून की हारणं मानली तर आपण कुठेही जर मन लावून केलं कुठल्याही क्षेत्रात तर ऑब्व्हियसली आपल्याला सक्सेस मिळू शकतं.
0: ओके ओके. नक्कीच खूप खूप धन्यवाद तू इथं आलास, तुझा वेळ दिलास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गौरव. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ,

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
1: श्रोते हो, नमस्कार। आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, आपल्या शेतकरी बांधवांसाठीचा जो आपला लोकप्रिय कार्यक्रम आहे शिवार वार्ता, या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण विषयावरील माहिती देखील आपण करून घेणार आहोत। श्रोते हो, आपण बघितलेलं आहे, जर आपल्या भागामध्ये जर अवर्षणग्रस्त परिस्थिती असेल किंवा पाण्याची परिस्थिती जर कमी असेल, आपल्याकडं पाणी जर कमी असेल, तर अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याकडं उपलब्ध असलेल्या पाण्याचा अतिशय कार्यशीलपणे वापर करणं, कार्यक्षमरित्या वापर करणं हे खूप गरजेचं आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी सिंचन व्यवस्था उत्तम करणारी जी यंत्रणा आहे त्याला आपण तुषार सिंचन या नावानं ओळखतो। तर तुषार सिंचनाच्या संदर्भात आणखी आपण मंडळी जाणून घेणार आहोत, त्याचबरोबर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पाणी चा आपल्याला वापर कसा करता येऊ शकतो, कोणकोणती साधनं उपलब्ध होऊ शकतात अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये, किंवा आपल्याकडे पाण्याचा तुटवडा असेल किंवा असं नसेल तरीही पाणी जरी आपल्याकडे जास्त उपलब्ध असेल तरीसुद्धा उपलब्ध पाण्याचा योग्य पद्धतीनं वापर कसा करता येईल या संदर्भातसुद्धा शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप गरजेचं आहे। तर मंडळी, अवर्षण सदृश परिस्थितीमध्ये उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षमरित्या वापर होणं गरजेचं आहे। प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये नेमकं पाणी देणं शक्य नसते, त्या दृष्टीनं तुषार सिंचनाच्या बाबतीत सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत। प्रवाही सिंचन पद्धतीत जमीन समपातळीत असणं आवश्यक आहे, तुषार सिंचन पद्धतीत तशी आवश्यकता नाही। पिकाला लागणारे नेमकेच पाणी जमिनीतील मुळांची खोली विचारात घेऊन देणं गरजेचं आहे, तुषार सिंचन पद्धतीत ते शक्य आहे। प्रवाही सिंचन पद्धतीत शेतचारीतून होणारा पाण्याचा अपव्यय 30-40% होतो, तुषार सिंचन पद्धतीमध्ये हा अपव्यय आपल्याला टाळता येऊ शकतो। ज्या जमिनीचा पाणी झिरपण्याचा वेग जास्त आहे अशा जमिनीत तुषार सिंचनाचा वापर फायदेशीर ठरू शकतो। सऱ्या, वरंबे, चाऱ्या खाली जमीन वाया जात नसल्यामुळे जवळपास 16% जास्तीचे क्षेत्र वापरता येते। तुषार सिंचन पद्धतीत नेमकेच पाणी दिल्याने पाण्याचा निचरा खोलवर होत नाही, जमिनीची धूप होत नाही। तुषार सिंचन पद्धतीद्वारे रासायनिक खतं देखील देणं शक्य आहे। पाणी वापरात लक्षणीय 50% उत्पादनात लक्षणीय वाढ आपण करू शकतो। त्याचबरोबर जमिनीतील क्षार मुळाच्या खाली जात असल्याने, मुळाभोवती जमीन संतृप्त असल्याने क्षारांचा उपद्रव कमी होतो, तणांचे प्रमाण, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो। तुषार सिंचनात क्षारयुक्त पाण्याचा वापर करणे देखील शक्य असते। तुषार सिंचनासाठी जी उपयुक्त पिके आहेत त्याच्या संदर्भात मंडळी आपण जाणून घेऊ। त्याच्यामध्ये गहू, हरभरा, सूर्यफूल, भुईमूग, मका, तंबाखू, ऊस, लसूण, टमाटे, कोबीवर्गीय पिके, त्याचबरोबर कापूस, द्राक्षे, चिकू, पेरू, बोर, चहा, कॉफी, रबर, पुष्पवर्गीय पिके, नर्सरी, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उत्तम पद्धतीने तुषार सिंचनाचा वापर करता येतो। सध्या सोयाबीनमध्ये देखील आपण तो वापर करू शकतो। आता तुषार सिंचनाची निगा ज्या संदर्भात माहिती करून घेऊयात। या पद्धतीत तुषार पाईपलाईन फिटिंग्ज, तुषार तोट्या हे महत्त्वाचे घटक असल्यामुळे त्यांची व्यवस्थित निगा राखणं महत्त्वाचं आहे। कोणत्याही प्रकारचे तेल, ग्रीस किंवा वंगण तुषार तोट्यांना लावू नका। तुषार तोटीतील वायझर झिजले असल्यास ते बदलून टाकावे। तुषार तोटीचा वायसर स्प्रिंगचा ताण कमी झाल्यामुळे तुषार तोटीचा फिरण्याचा वेग कमी होतो, तेव्हा थोडी स्प्रिंग ताणून तिचा ताण वाढवावा आणि स्प्रिंगच बदलावी समजा जर वेळ आली तर, किंवा सर्व फिटिंगचे बोल्ट आणि नट जे असतात ते घट्ट करून घ्यावे. तुषार पाईप टी बेंड आर क्यू आर सी इत्यादीमधील रबर रिंग काढून साफ करावीत. ती घर्षणामुळे झिजली असल्यास बदलून टाकावी, अन्यथा तिथून पाण्याची गळती होताना आपण सतत पाहत असतो. त्याच्यामुळे ह्या टेक्निकल बाबीसुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. आर क्यू आर सीमधील रबरी रिंग झिजल्यास संच चालू असताना देखील त्यामध्ये रायझर पाईप लावलेला नसेल तर त्यातून पाणी बाहेर येते असे झाल्यास ती रिंग बदलून टाकणं देखील गरजेचं आहे. तुषार पाईपांना लावलेला हुक आणि त्या पाईपाचं शेवटचं टोक यामधील अंतर 2.5 ते 3 इंचापेक्षा जास्त नसणं गरजेचं आहे. तसे झाल्यास संच चालू स्थितीत असताना अशा ठिकाणचे पाईप सटकतात, त्यासाठी हे अंतर ठीक करून घेणं गरजेचं आहे. तुषार संचाच्या विविध भागांची साठवणूक करताना सर्व रबर रिंग कपलमधून काढून थंड अंधाऱ्या जागेत ठेवणं गरजेचं आहे. तसेच तुषार तोट्या कोरड्या जागेत उभ्या करून ठेवणं देखील गरजेचं आहे. आता यानंतर बघणार आहोत रेनगन सिंचन. रेनगन पाणी पावसाप्रमाणे पडत असल्यामुळे पिकांच्या पानावरील ओळ स्वच्छ होऊन प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो, त्यामुळे अन्नद्रव्य तयार होण्यास मदत होऊन झाडांची वाढ चांगली होते, उत्पादन वाढते. तुषार सिंचनाप्रमाणे रेनगन सिंचनाचे देखील अनेक फायदे आहेत. त्याच्यामध्ये पिकावर फवारले जाणारे पाणी अगदी श्रावण सरीसारखे रिमझिम पडत असते. जमिनीचा प्रकार, निचरा क्षेत्र यानुसार कमी जास्त प्रवाहाचे नोझल्स बसविता येतात. रेनगनने डोंगराळ चढउतराच्या जमिनी ओलिताखाली सहज आणता येऊ शकतात. पाण्यावर पाण्याची फवारणी होत असल्यामुळं बुरशीजन्य रोगांपासून किडींपासून पिकांना संरक्षण मिळू शकतं. अति उन्हाळ्यात आणि कोरड्या हवामानात फवारा पद्धतीमुळे बागेतील तापमान कमी राहून आर्द्रता वाढते, यामुळे झाडांची वाढ देखील चांगली होऊ शकते. वालुकामय जमिनीमध्ये पाण्याची आडवी ओल निर्माण करणे अवघड असते, अशा वालुकामय जमिनीत ओलावा निर्माण करण्यासाठी रेनगन अतिशय फायदेशीर आहे. पाण्याचा फवारा पावसाच्या पाण्याप्रमाणे होत असल्यामुळे हवेतील अन्नघटक या पाण्यात मिसळून द्रवरूपात पिकाला मिळतात. विद्राव्य खतांचा वापर केल्यास फोलियर स्प्रे प्रमाणे अन्नघटक पिकास मिळतात. ऊस, भाजीपाला, केळी, द्राक्ष, कांदा, बटाटा, भुईमूग, पेरू अशा फळझाडांमध्ये किंवा तृणधान्य गळित धान्य या पिकांसाठी सुद्धा रेनगन जी आहे ती उत्तम प्रकारे वापरता येऊ शकते. पाण्याचा कमी आवक असलेल्या विहिरी बोरसाठी कमी वेळात जास्त क्षेत्र भिजवण्यासाठी रेनगनचा वापर आपणास करता येऊ शकतो. विजेची उपलब्धता कमी वेळ असल्यामुळे रेनगन सध्याच्या काळात जास्त उपयुक्त ठरत आहेत. मंडळी ही उपयुक्तता जरी आपण पाहिली असेल तरी रेनगनचीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये रेनगन आणि ट्रायपॉड स्टँड एका जागेवरून दुसरीकडे नेत असताना गन एखाद्या टणक जागेवर पडणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. रेनगनला तेल किंवा ऑइल लावू नये, त्यामुळे गनच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. रेनगनचे वाल्व कुठल्याही खडबडीत वस्तूने साफ करू नका. ओलीत संपल्यानंतर रेनगन काढून स्वच्छ करून दुसऱ्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. रेनगन सुरू करण्यापूर्वी पाईपलाईन फ्लश करून घ्यावी. सुरुवातीचा पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी बायपास असेंब्लीची गरज आहे. ट्रायपॉड स्टँडची उभारणी अचूक झाली आहे का याची देखील शेतकरी बंधूंनी काळजी करणं गरजेचं आहे. या बाबतीत आपण सावधानता बाळगणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, परिस्थिती कुठलीही असो, आपल्याकडं पाणी कमी उपलब्ध असेल, जास्त उपलब्ध असेल, तरीसुद्धा पाण्याचा अपव्यय आपल्या शेतीमध्ये होणार नाही याची काळजी शेतकरी बांधवांनी घेणं खूप गरजेचं आहे. सद्यपरिस्थिती असो किंवा इतर परिस्थिती असो, अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध जे आपल्याकडं पाणी आहे त्याचा योग्य वापर जर आपल्याला करायचा असेल तर ही सिंचनाची अत्याधुनिक साधनं जी आहेत याचा देखील आपल्या शेतकरी बांधवांनी वापर करणं गरजेचं आहे. त्यातील तांत्रिक बाबी समजून घेणं गरजेचं आहे. या जर बाबी आपण व्यवस्थितपणे पाळल्या तर आपल्याकडं भिजणाऱ्या क्षेत्रामध्ये देखील वाढ होऊ शकते, किंवा जे आपल्याकडं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 50% इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये योग्य पद्धतीनं आपण पाण्याची बचत देखील करू शकतो आणि यातूनच आपला फायदा देखील वाढणार आहे. आणि या पद्धती वापरत असताना फार कष्टाचं काम शेतकरी बांधवांना करावं लागत नाही आणि उत्पादन देखील यामधून जास्त मिळू शकतं. म्हणून भविष्यामध्ये जर आपण शेती व्यवस्थापनाचा आणि पाणी वापराचा जर विचार करत असाल तर मोकाट पाणी किंवा बांधणं पाणी देणं हे आपण कटाक्षानं टाळणं आता शेतकरी म्हणून अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. जर आपण अल्पभूधारक शेतकरी असाल, बहुभूधारक शेतकरी असाल, शेतकऱ्यांकडं किती जमीन आहे यापेक्षा आपल्याकडे जे पाणी आहे त्याचा कशा पद्धतीनं चांगला वापर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये करता येईल याची सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जेणेकरून अवर्षण असेल किंवा जास्त पाणी असेल अशा वेळेसुद्धा आपल्याला योग्य रीतीनं पाणी व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण विविध गीतांच्या माध्यमातून आज गण आराधना आपण करत आहोत. सिने निर्माते शरद पिळगावकर म्हणजे लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर यांचे वडील. त्यांना जाणवलं की अष्टविनायक संदर्भ असलेला सिनेमा आजवर एकही झाला नाहीये. या सिनेमातली सगळीच गाणी ही प्रचंड गाजली. हा सिनेमा 1980 सालातला. या सिनेमातली तू सुख करता तू दुख हरता, प्रथम तुला वंदितो, अष्टविनायका तुझा महिमा कसा ही गणपतीवरची तीनही गाणी आजही हिट आहेत. सिनेमाची कथा ही उत्तम होती, सत्य घटनेवरती आधारित होती, पण मला असं वाटतं की त्यांच्या संगीतानं सिनेमाला अजरामर केले. पंडित वसंतराव देशपांडे यांनी यात छोटीशी भूमिकाही केली आणि त्यांचा आवाज म्हणजे या सिनेमाचा प्राण आहे. अनिल अरुण या जोडीचं संगीत आणि या सगळ्या गोष्टी जमून आल्यामुळं, बाप्पाच्या कृपेमुळं, ही गाणी आजही आपल्या ओठांवरती रेंगाळतात.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. महाराष्ट्रातल्या तमाम सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात आजही होते ती लता मंगेशकर यांच्याच गाण्यानं. गणराज रंगी नाचतो गणपतीची टॉप गाणी अशी आपण कधी यादी बनवायला घेतली आणि ती कोणीही बनवली तरी सुद्धा यामध्ये या गाण्याचं एक वेगळं स्थान आहे. या गाण्याची सुरुवातच तबला आणि घुंगराच्या नादानं अशी काय होते की आता खरा गणेशोत्सव सुरू झाला याची पावती आपल्याला मिळते. हृदयनाथ मंगेशकरांचं या गाण्याला संगीत आहे आणि सगळी आपली पारंपरिक भारतीय वाद्य यात वापरली गेली आहेत. तबला आहे, बासरी आहे. या गाण्याचे शब्द आहेत कवयित्री शांता शेळके यांचे. या शब्दामध्ये सुद्धा एक लय आहे. गणराज रंगी नाचतो पायी घागऱ्या करीती ऋणझुन नाद स्वर्गी पोहोचतो. या गाण्याचे शब्द ऐकल्या ऐकल्या हृदयनाथ मंगेशकरांना हे गाणं पसंत पडलं आणि लता दिदींचा आवाज. पंडित हृदयनाथांनी आपल्याला गणपतीची अनेक गाणी दिली आहेत. त्यांच्या या अल्बम मधली सगळीच गाणी सुंदर आहेत. नाचणारा गणपती हा मराठी मातीला नवीन नाहीये. तो दशावतारी खेळांपासून लोकपरंपरेत आपल्याला भेटत आलाय. पण गणराज रंगी नाचतो याला अगळं रूप दिलं शांताबाई शेळकेंनी.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आज आपण विविध गीतांच्या माध्यमातून गण आराधना आपण करत आहोत आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. अष्टविनायक सिनेमातलं अत्यंत महत्वाचं गाणं म्हणजे अष्टविनायका तुझा महिमा कसा. या गाण्याची एक गंमत आहे. झालं असं की या सिनेमाचे निर्माते शरद पिळगावकर एके दिवशी मध्यरात्री जगदीश खेबुडकरांच्या घरी गेले. खेबुडकर त्यांना म्हणाले, काय हो एवढं कसलं काम काढलं एवढ्या रात्री? पिळगावकर म्हणाले, आधी गाडीत बसा मग सांगतो. अष्टविनायक सिनेमाचं एक महत्वाचं गाणं आहे जे तुम्हाला करायचंय. यावर खेबुडकर म्हणाले की अहो पण यातली गाणी तर शांताबाई शेळके आणि शांताराम नांदगावकर करणार आहेत. यावर पिळगावकर म्हणाले, हो पण त्यांच्याच्यानी अष्टविनायकचं गाणं काही होईना, ते तुम्हीच करणार याची मला खात्री आहे. यावर खेबुडकरांनी त्यांची सगळ्यात मोठी अडचण सांगितली की अहो मला अष्टविनायकाची काहीच माहिती नाहीये, मी यापैकी एकही गणपती पाहिलेला नाहीये. यावर पिळगावकरांनी त्यांना अष्टविनायकाची माहिती आणि महती सांगणारी एक पुस्तिका दिली. गाडीतून उतरताना पिळगावकर म्हणाले की हे काम आजच रात्री झालं पाहिजे, उद्या रेकॉर्डिंग आहे गाण्याचं आणि इतकंच नाही तर गणेश वर्णन लोकसंगीताच्या बाजाचं करा म्हणजे झालं. खेबुडकरांनी गणपतीचं स्मरण केलं, गणपतीला वंदन केलं आणि ते लिहायला बसले. जणू बाप्पांचा वरद हस्त त्यांच्या माथी होता. तब्बल 13 मिनिटाचं हे गाणं झालंय जे मराठी सिनेमातलं लांबीनं सगळ्यात मोठं गाणं आहे. या सिनेमाच्या क्लायमॅक्सच्या वेळी हे गाणं आपल्या भेटीला येतं आणि आजही गणेश उत्सवात ते सगळीकडे दुमदुमत. बाप्पाचीच ही इच्छा होती आणि हे गाणं असं घडायचं होतं. क्लासिक रेडिओ शो मधून येतंय हेच गाणं आपल्या भेटीला.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागा

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती, आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय क्लासिक रेडिओ शो. क्लासिक रेडिओ शो मधून पुढचं गाणं आपल्या भेटीला येत आहे, असं गाणं ज्या गाण्यासाठी गोड गळ्याच्या गायिका सुमन कल्याणपूर यांना मिया तानसेन पुरस्कार मिळाला होता. हे गाणं म्हणजे तुझ्या कांतीसम रक्त पताका. भोपाळीची सगळी वैशिष्ट्ये घेऊन हे गाणं येतं. या गीताची रचना केली आहे आपल्या महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणजेच गदी माडगुळकर यांनी, आणि या गीताला संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी. या सिनेमातल्या सगळ्याच गाण्यांची जबाबदारी सुमन कल्याणपूर यांच्यावरती सोपवली गेली होती. गदिमांचे शब्द, स्नेहल भाटकर यांचं संगीत आणि सुमन कल्याणपूर यांचा आवाज, असा हा तिहेरी संगम अनुभवयात. ऐकूयात क्लासिक रेडिओ.

आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबते, पण या कार्यक्रमाची सांगता आपण करतोय गणपतीच्या आरतीनं। कारण जेव्हा हृदयनाथांच्या संगीताला लता दीदींच्या आवाजाची साथ मिळाली, तेव्हापासून मग साध्या आरतीलाही चाल मिळाली आणि मंत्रपुष्पांजली सुद्धा सुरात गायला येऊ लागली। जग कितीही बदललं, गणेश उत्सवाचं स्वरूप बदललं, तरी सुद्धा गणपतीसाठी लावल्या जाणाऱ्या याच गाण्यांना बहुमान मिळेल यात शंकाच नाही। आज आपण अनुभवलेली सगळी गाणी ही निरंजनाच्या वाटीसारखी आहेत, सतत तेवत राहणारी। यातला भक्तिभाव, निर्मळता, ही निकोप आहे। हे संगीत असंच चिरंतन राहील कारण या गाण्यांना दैवी स्पर्श लाभलेला आहे। आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की सांगू शकता 9975009000 वरती। गणेश उत्सवांमध्ये मंडळांमध्ये चांगलीच गाणी लावण्याची जबाबदारी आपण उचलूया। मला काही सांगायचं सुचवायचं असेल तरीही तुम्ही सांगू शकता। पुन्हा भेटूया कार्यक्रमात नव्या शो सोबत। रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं ना? गणपती बाप्पा मोरया कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भेटायला नक्की या। नमस्कार।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो। तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथून आपले जे विद्यार्थी शिकून बाहेर गेलेले असतात आणि आयुष्यामध्ये यशाचा प्रवास पूर्ण करत असतात, अनेक कंपन्यांमध्ये जॉब करत आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांचा यशाचा जो प्रवास आहे तो जाणून घेतो आणि त्या अनुषंगानं आपणही पुढे वाटचाल कशी करावी याची प्रेरणा घेत असतो। तेव्हा आज तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेणार आहोत संदीप गोपाळ जाधव याची यशोगाथा। तो राहणार मुक्काम पोस्ट तुगाव, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील आहे आणि 2018 साली तो मेकॅनिकल या ब्रँचमधून पासआउट झालेला आहे। सध्या पुणे येथे भोसरीच्या एका इंडस्ट्रीमध्ये तो कार्यरत आहे, जॉब करत आहे। आपण त्याचं स्वागत करूया। संदीप, मी तुझं स्वागत करतो।
2: धन्यवाद
1: संदीप। जसं मी आत्ता इंट्रोडक्शन दिलं की तू 2018 साली मेकॅनिकलच्या ब्रँचमधून तो पासआउट झाला, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड करावी असं का तुला वाटलं त्यावेळेस?
2: गावापासून जवळ पण होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि सर्वप्रथम म्हणजे नावाने गाजलेलं कॉलेज होतं।
1: इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तुगावचा राहणार आहेस, म्हणजे उमरगा तालुक्यातल्या एका ग्रामीण भागातून आलेला होता।
2: हो,
1: तुला तेरणा कॉलेज बद्दल माहित होतं का अगोदर?
2: तेरणा कॉलेज बद्दल माझ्या फ्रेंड्सनी, सिनियरचे एक दोन मित्रांनी सांगितलं होतं, आम्ही तिथे शिकत आहे असं तसं। ज्यावेळेस मी तेरणा कॉलेजमध्ये येण्याच्या आधी माझं पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा मेकॅनिकल मध्ये मी कम्प्लीट केलेला आहे।
1: अच्छा, डिप्लोमा झालेला होता।
2: येस।
1: बरोबर, कुठे झाला होता डिप्लोमा?
2: डिप्लोमा माझा सोलापूरला झाला, एजी पाटील पॉलिटेक्निक,
1: पॉलिटेक्निक मध्ये।
2: येस येस।
1: बर, आणि त्याच्या अगोदरचं?
2: त्याच्या आधीचा प्रवास 10वीपर्यंतचा पूर्णतः सोलापूरमध्ये शिक्षण झालेलं आहे।
1: सोलापूरमध्ये कसं शिक्षण झालं? तो गावचा राहणार काय असं?
2: तिथं आम्ही खास शिक्षणासाठी सोलापूर।
1: अच्छा, सोलापूर हे शिक्षणासाठी निवडल्यानंतर सुद्धा तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल तिथेही ऐकून होता?
2: हो, कॉलेजमध्ये फायनल इयरला असताना डिप्लोमाच्या त्यावेळेस सिनियरनी सांगितले होते पासआउट झाल्यानंतर, ते सांगून आम्ही तिकडं आहे, असं आहे, कॉलेज आहे चांगलं, आम्ही जात आहे तिकडे।
1: बरोबर, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला इकडे ऍडमिशन झालं?
2: हा, मग ते डिप्लोमा 3 वर्षाचं झाल्यानंतर इकडे डायरेक्ट सेकंड इयरला
1: 2015 साली ऍडमिशन झालेलं।
2: येस येस येस।
1: मग हे 3 वर्षाचा जो कालावधी होता इथला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज मधला, तर तो कसा झाला? त्यावेळेस जे अकॅडमिक होतं ते कसं होतं?
2: 3 वर्षाचं ऍक्च्युअल अकॅडमिक इयर होता तो, पण काही दुर्दैव सुदैव काही गोष्टींमुळे 1 वर्ष गेला होता माझा वाया।
1: ठीक आहे ना, पण तरी
2: सुद्धा मी 4 लावलं होतं त्याला।
1: ओव्हरऑल मी विचारतोय की जसं आपण 3 वर्ष इथं कॉलेजमध्ये शिकत असताना इथलं शिक्षण कसं होतं, प्रॅक्टिकल्स कसे होते, तुम्हाला लेक्चर्स जे आहेत त्यांनी कशा पद्धतीनं?
2: शिक्षणाची अप्रतिम सुविधा आहे, चांगले स्टाफ आहेत, वेल एज्युकेटेड, त्यांना की प्रॅक्टिकली वेल नॉलेज आहे, थेरॉटिकली चांगले

0: शिक्षण कॉलेजमध्ये, पण ॲक्च्युली मग नंतर ज्यावेळेस जॉब करायला गेलं त्यावेळेस हां ते इन्स्ट्रुमेंट होते ते यूज कसे करायचे ते आम्ही इंडस्ट्रीमध्ये शिकलो.
1: पण कॉलेजमध्ये तुम्हाला त्याची ओव्हरऑल माहिती,
0: ओव्हरऑल माहिती झाली किंवा या वस्तूला हा म्हणायचं, या वस्तूला अमुक अमुक नाव आहे हे माहिती होतं सर सर्व काही.
1: बरं बरं. आणि एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज अशा असतात की एखाद्या आपल्याला आता समजा कंपनीमध्ये जॉब करायचा असेल किंवा काही करायचं असेल, त्या पद्धतीने आपली एक मेंटॅलिटी तयार करणं, आपले एक प्रेझेंटेशन तयार करणं, याच्यासाठी कॉलेजमधून कशी कशी मदत व्हायची?
0: कॉलेजमध्ये कॅम्पस वगैरे ठेवायचे.
1: ज्या पद्धतीनं हे कॉलेजचं डिप्लोमा नंतरचं कॉलेजमधलं एज्युकेशन होतं ते कसं झालं?
0: डिप्लोमा नंतरचं एज्युकेशन म्हणजे सर फार महत्त्वाचं एज्युकेशन होतं, कारण की ग्रॅज्युएशन होतं, पुढं बी एला ॲडमिशन घ्यायचं होतं. वळण देणारं, जीवनाला वळण देणारं एक प्रकारचं एज्युकेशन होतात.
1: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधले 3 वर्ष कसे झाले? म्हणजे
0: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 3 वर्ष चांगल्या प्रकारे गेले, म्हणजे सर्व ऍक्टिव्हिटी तेरणा कॉलेजमध्ये घेतले जाणार.
1: अच्छा, मग ते कशा
0: इयर बाई?
1: म्हणजे
0: ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे बघा, स्पोर्ट्स इंटरेस्ट मुलांना देण्यासाठी स्पोर्ट्स, त्याच्यानंतर डान्स कॉम्पिटिशन असणार, स्पोर्ट्स इव्हेंट वेगवेगळे असणार, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा भरल्या जाणार, त्यामध्ये तेरणाची टीम रिप्रेझेंट करणार तेरणा कॉलेजकडून. परत राज्यस्तरीयला काही मुलांचे सिलेक्शन झाले होते. आम्ही ज्यावेळेस कॉलेजला शिकायला होतो त्यावेळेस मुलं होते, विकास आचार्य असे 2-3 मुलं होते.
1: आणि ह्याचं इंडस्ट्रियल व्हिजिटच्या वगैरे?
0: इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणजे होत होते आपल्या प्रोजेक्टच्या रिलेटेड, औरंगाबाद MIDC, वाळूज, परत तसेच पुण्यामध्ये भोसरी, या ठिकाणी 2-3 ठिकाणी आम्ही 3 वर्षामध्ये व्हिजिट दिलेले आहेत. परत बाहेर तसेच व्हिजिट करत करत बाहेर 1-2 ठिकाणी
1: कॉलेजमधून असा सपोर्ट,
0: कॉलेजमधून सपोर्ट चांगला.
1: कॅम्पससाठी मग TCS?
0: कॅम्पससाठी TCS येत होते, जॉन डिअर येत होते.
1: बरोबर.
0: येस येस. आणि बेंगलोरचे 2-3 कंपन्या होते.
1: आणि TPU चा काय वापर व्हायचा तुम्हाला? तेरणा प्लेसमेंट युनिटचा तुम्हाला काही फायदा वगैरे झाला?
0: तेरणा प्लेसमेंट युनिटमुळे फार फायदा झालेला आहे. काही मुलांनी, माझ्या मित्रांना चांगल्या प्रकारे सिक्युअर चांगला जॉब चांगल्या कंपनीमध्ये भेटला आहे, चांगल्या पॅकेजचा भेटला
1: आहे. अच्छा. मग आता परत एवढं सगळं झाल्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला आज भेट देऊन कसं वाटतं? म्हणजे
0: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफला भेटून सर्वप्रथम फार गर्व फील झाला.
1: अच्छा बरं. आता भविष्यामध्ये सध्या जे पुण्याच्या भोसरीमध्ये जॉब चालू आहे एका कंपनीमध्ये,
0: कंपनीमध्ये सध्या मी करत आहे, तसेच गव्हर्नमेंट प्रिपरेशन सुद्धा चालू आहे. गव्हर्नमेंटचे एक्झाम वगैरे आले तर त्याची तयारी चालू आहे त्याची.
1: आता सध्या सोबत चालू आहे. अच्छा. पुढच्या 2-4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये पुन्हा अजून पुढे भविष्यामध्ये काय करण्याचं व्हिजन?
0: च्या भविष्यामध्ये एखादं चांगलं, तसं जवळपास 2-3 वर्षाचं इंडस्ट्रीला अनुभव तर आलेलाच आहे, त्याबरोबर गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करून एखाद्या चांगल्या पोस्टवरती जाण्याची इच्छा आहे.
1: अच्छा, गव्हर्नमेंटकडे जास्त लक्ष द्या.
0: जास्त हो. यस.
1: बरं. फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे?
0: फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं गेलं तर ठीक आहे, तेवढं काय.
1: म्हणजे काय करतात आई वडील?
0: आई वडील शेती आहे, 5-6 एकर शेती आहे. भाऊ आहे, भावाचं मेडिकल आहे सोलापूरला.
1: बरं.
0: अच्छा. आणि परत मी सगळे मॅरिड आहेत. मी पण मॅरिड आहे.
1: अच्छा, म्हणजे आता लग्न झालेलं आहे.
0: हा. येस. 1-2-3 वर्ष झाले लग्न आहे माझं पण.
1: बरोबर. मग आता ह्या सगळ्या गोष्टीला, बॅकग्राऊंडला असताना, आता ज्यावेळेस तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा एक सपोर्ट, हे ह्या ठिकाणी जे काही विद्यार्थी शिकायला येणार आहेत, जसं की शेतकऱ्यांचे पण बरेचसे मुलं असणार आहेत, स्ट्रगल करून येणार आहेत, त्यांना काय संदेश देऊ इच्छितो?
0: त्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की मी त्यांनी सर्वप्रथम तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यावे. आणि फायनल इयरमधून ज्यावेळेस कॅम्पस होता त्यावेळेस सर्वप्रथम कंपनी कॅम्पस ड्राईव्हद्वारे सिलेक्ट व्हावे मुलांनी, कारण की कंपनी कॅम्पस थ्रो आल्यानंतर त्यांना चांगला पॅकेज भेटू शकतो. अनुभव घ्यावे मुलांनी, वेळ वाया घालू नये.
1: अच्छा. आणि जे आता
0: ही संधी तेरणाद्वारे भेटते, ही संधी कोणीही मिस करू नये.
1: बरोबर आहे. आता खास करून आपण पाहतो की ग्रामीण भागातले मुलं खूप येतात, न्यूनगंड असतो मनामध्ये, शहरामध्ये कसं जायचं, या वातावरणाशी कसं. आजकाल तर काय मोबाईल खूप जास्त झाले म्हणून मुलं ॲडव्हान्स झालेले आहेत, तरी पण तुला काय वाटतं की तू म्हणजे?
0: नाही, बरोबर आहे. ग्रामीण भागाचा विचार केला गेला तर सर्व मुलांना शहरी जायचं फार आवड असते. मग शहरी जायचं म्हणलं तर शिक्षण पाहिजे, नोकरी पाहिजे. मग नोकरी पाहिजे तर चांगली एज्युकेशन असेल तरच नोकरी भेटणार.
1: अच्छा. म्हणजे आपल्याला जर आपल्याकडे नॉलेज भरपूर असेल तर तुम्हाला लवकर नोकरी भेटू शकते,
0: काही पण होऊ शकते.
1: अच्छा. बरं.

0: चांगल्या पगाराची चांगल्या पॅकेजची नोकरी चांगल्या कंपनीत नामवंत कंपनीमध्ये.
1: अच्छा, हा तर अनुभव तुझ्याकडे आता पाठीशी जमा आहे. अच्छा, तेव्हा संदीप गोपाळ जाधव, खरं तर तोगावसारख्या ठिकाणाहून येऊन तू सोलापूरला तुझं शिक्षण पूर्ण केलं, डिप्लोमा केला, त्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येऊन सुद्धा तू तुझ्या शिक्षणाची पूर्ण धुरा पूर्ण केली आणि आज तू सक्सेसफुली पुण्याच्या कंपनीमध्ये जॉब करत आहेस आणि चांगल्या पद्धतीने तुझं जीवन कंठत आहे. त्याबद्दल मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तुझे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे.
0: धन्यवाद, थँक्यू.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी तुमचा आपला आवाज आर जे प्रसाद। मित्रांनो, या स्पर्धेच्या युगात अनेक युवक जे आहेत ते आपल्या करिअरच्या शोधामध्ये आहेत। त्यांनी नक्की आपलं करिअर कसं निवडावं, करिअरकडे कसं पाहता येईल, या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारा आमचा कार्यक्रम म्हणजे तेरणेची प्रेरणा। आणि याच कार्यक्रमानिमित्त आज आपल्याला भेटायला आला आहे तो गौरव रवींद्र इरगट। तुझं खूप खूप स्वागत आहे गौरव। 2019 तेरणा कॉलेजमधूनच पासआउट झालेला आहे, मेकॅनिकलमधून त्याची BE कम्प्लीट झाली, BTEC कम्प्लीट केलेला आहे त्यानं। तो सध्या TCS कंपनीमध्ये प्लेस झाला आहे असिस्टंट सिस्टीम इंजिनियर या डेझिग्नेशनवरती, आणि विशेषतः म्हणजे मेकॅनिकल ब्रँच असून तो IT क्षेत्रामध्ये गेलेला आहे। सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा मला तुला असा प्रश्न विचार गौरव, तो म्हणजे असा की तू तुझी कॉलेजमधून प्लेसमेंट झाली BIC कंपनीमध्ये, तर मग तू मेकॅनिकल डिपार्टमेंट सोडून IT जाण्याचा निर्णय का घेतलास, काय सांगशील?
1: ॲक्च्युली सध्याच्या काळामध्ये टेक्निकल जे म्हणजे फिजिकल जे जॉब वगैरे आहेत त्यांचं जरा कोरोनामुळे वगैरे सगळं डाऊन झाले, म्हणजे
0: मार्केट
1: डाऊन झालं, त्यामुळं प्लेसमेंट कमी येतं आणि अपॉर्च्युनिटी कमी येत, कारण की संख्या जास्त आहे विद्यार्थ्यांची आणि जॉब रिक्वायरमेंट कमी आहे, आणि त्यामुळे काय झालं आहे आपले फायनान्शियल कंडिशन्स सगळ्यांच्या उतरले, त्यामुळं स्कोप राहिला नाही मेकॅनिकलमध्ये, म्हणजे टेक्निकल फील्डमध्ये अगर मोटर वगैरे असं, आणि जे काही चालू आहे आता ते सगळं सॉफ्टवेअर चालू आहे, म्हणजे सध्याची लार्जेस्ट म्हणजे लार्जेस्ट नंबरवर प्लेसमेंट करायला म्हणजे इंजिनियरसाठी नोकरी जी देत आहेत तर ते IT सेक्टर आहे, आणि IT सेक्टर म्हणजे कसं आपल्याला तिथं स्किल डेव्हलप करता येते, आणि असं नाही की तुम्ही मेकॅनिकलचे आहेत आणि IT करता येत नाही। माझे जे खूप सारे सिनियर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे स्किल डेव्हलपमेंट केले, त्यांचे पोटेन्शियल दाखवले त्या जॉबमध्ये, आणि आता चांगले पोस्टवर आहेत आणि सक्सेस झालेत। तर मला वाटतं की समजा आपल्याला जर नाही आहे तिथे, म्हणजे आपल्याला तिथं जॉब वगैरे मिळत नाही आहे असं वाटतंय, तर आपण हारलं नाही पाहिजे। सेक्टर कोणताही असला, तुम्ही काय घेतलं कुठलाही शिकले तर त्याचा उपयोग कुठे ना कुठे होतो, आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जरी असली म्हणजे सॉफ्टवेअरचं म्हणजे IT सेक्टर जरी असला तर ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतात ते कोणत्या बेसिसवर, ह्याच कंपन्या लागणार जे मेकॅनिकलचे आहेत वगैरे हे ते, मग आपले स्वतःचे आयडियाज वगैरे इनोव्हेशन करू आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो, आपण आपले स्वतःचे आयडिया देऊ शकतो, त्यांना आपला स्कोप वाढतो।
0: नक्कीच नक्कीच।
1: तर त्यामुळे मी IT सेक्टर केला चूज, कारण की वाटलं मला की आता ह्याच्यात करिअर करता येईल आपल्याला।
0: नक्कीच खूप महत्त्वाचं तू सांगितलंस की कुठं स्कोप आहे किंवा वाऱ्याची दिशा कुठल्या बाजूला हे बघणं खूप गरजेचं असतं, आणि त्यानुसार चालणं किंवा त्यानुसार पुढे जात राहणं हे महत्त्वाचं असतं। तू आता पुढचा प्रश्न असा असेल माझा तुझ्यासाठी की तू IT क्षेत्रामध्ये गेलास, म्हणजे तुझी मेकॅनिकल ब्रँच असून सुद्धा, मग तुला काय प्रॉब्लेम आले, काय स्पेशल प्रिपरेशन केलंस का जेव्हा इंटरव्ह्यू तू फेस करत होतास, तेव्हा साधारणतः काय तुला अडचणी आल्या, त्याच्यावर कशी मात केलीस?
1: ॲक्च्युली IT सेक्टरमध्ये काय असतं ते मला माहीतच नव्हतं काही, म्हणून मी काय केलं अगोदर जे मेकॅनिकल फील्डवाले जे IT गेलेले आहेत तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला की कसं कसं असतं, प्रिपरेशन कसं करायचं असतं, थोडं गायडन्स घेतलं त्यांचं, आणि थोडं यूट्यूब वगैरे टेक्निकल यूज करून प्रिपरेशन केलं मी CS म्हणजे त्या रिलेटेड कोणते कोणते, जास्त करून सॉफ्टवेअर म्हणलं की लँग्वेजेस लागतात, त्या लँग्वेजेसच्या संदर्भात सगळे क्वेश्चन्स वगैरे केले, सगळं नॉलेज वगैरे घेतलं। पर नवलाची गोष्ट अशी झाली की माझे जे 2 इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये मला टेक्निकल विचारलंच गेलं नाही, तर मेकॅनिकलच्या असल्यामुळे मला मेकॅनिकलचा प्रोजेक्ट काय होता, तो चूज कशामुळे केला, मेकॅनिकलमधून IT काय येत आहेत, तुम्हाला आम्ही का घ्यावं, असं तसे क्वेश्चन विचारले, असा TR राऊंड झाला। त्यानंतर HR राऊंडमध्ये फक्त डॉक्युमेंटेशन झालं, आणि शेवटला एक त्यांचा कॉमन क्वेश्चन असतो की आमच्याकडून तुम्हाला काय क्वेश्चन आहे का, तर थोडं इम्प्रेशन पाडण्यासाठी मीच एक असा क्वेश्चन केला म्हणजे त्यांच्या संदर्भात IT की मला असं असं एक सॉफ्टवेअर असं माझ्या डोक्यात आहे की त्याची अशी सिच्युएशन आहे म्हणजे कंडिशन त्या सॉफ्टवेअरची अशी आहे, मग त्यानुसार आपण इनपुट करून त्याचं आउटपुट असं मिळेल का, तर त्यांना ती आयडिया आवडली आणि तिथं इम्प्रेशन पडलं आणि वाटलं आता पाहू आता काय होतंय काय नाही, कारण टेक्निकल राऊंड झाला नाही, आणि माझ्या नंतरचे ज्यांचे प्लेसमेंट झाले म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे माझ्या नंतर झाले त्यांचे लवकर ऑफर लेटर आले, माझे आले नाही, कारण की कसं TCS ला जवळपास 15-16 पॅनल आहेत म्हणजे HR चे, तर मला दिल्लीचा पॅनल आला होता. मग महाराष्ट्रातले जे पॅनल आहेत ते जरा लवकर हायर करता ऑफर लेटर वगैरे सेंड, आणि दिल्लीवाले ते जरा स्लो करता. मग थोडं मन घाबरतच होतं 3-4 दिवस की मित्रांना आलं मला आलं नाही आता काय होईल काही नाही. मग येऊन गेलं शेवटी.
0: नक्कीच ना, म्हणजे कसं असतं की कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये क्वालिटीला महत्त्व दिलं जातं,
1: कॉल दिलं जातं.
0: आणि त्यातल्या
1: मेन म्हणजे हे जे इंटरव्ह्यू वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे TCS वगैरे झालं, हे प्रोफेशनल आहेत आणि इंटरनॅशनल कंपनी आहेत.
0: नक्कीच.
1: तर आपली इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स महत्त्वाचे, त्याच्यावर डिपेंड
0: करते
1: स्वतःला कसं समोरच्या प्रेझेंट करतो त्यावर डिपेंड आहे आपली. जसं आपल्या इथं 13 कॉलेजमधून मला काय भेटलं म्हणता येईल, जसं की CS
0: तू खरंच खूप छान पद्धतीने सांगितलंस. आता याच्या पुढचा प्रश्न मला तुला असा असेल की हा जे काय तुझा व्यक्तिमत्व विकास झाला, तू आता करिअर तुझी करिअरमध्ये पहिल्यांदा सुरुवात करून दिली 13 म्हणजे जे काय BIC कंपनीमध्ये तुला लावून दिलं आणि प्लेसमेंट झाली तुझी, त्यानंतर तू आता IT मध्ये स्वतःहून गेलेला आहेस.
1: हो,
0: साधारणतः तुझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये तुझ्या करिअर ग्रोथमध्ये 13 इंजिनिअरिंग कॉलेजचा काय हात आहे?
1: पहिली गोष्ट, इथे डिसिप्लिन शिकवलं जातं चांगलं. म्हणजे इथे असं नाही की तुम्ही असं स्ट्रेट फॉरवर्डच चला, म्हणजे वागणुकीमध्ये चेंज करत नाहीत ते, पर आपली स्वतःची जी स्किल्स आहेत स्वतःला प्रेझेंट करण्याची,
0: ओके,
1: सर्वांना चान्स दिला जातो की समोर येऊन तुम्ही बोला. कारण की जोपर्यंत आपण हिंमत करीत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यातला माणूस समजत नाही की बाबा तुला येतंय, तू करू शकतोस, तू बोलू शकतोस. जेव्हा सुरुवातीला मला सेमिनारसाठी समोर बोलवलं गेलं तेव्हा मी जेव्हा समोर व्हायचो तेव्हा माझे पाय खाली हलायचे असेल, लटलट कापायचे, आणि जेव्हा पायाकडे व्हायचो तेव्हा माझे तोंड बसायचं, अशी माझी सुरुवात होती. पर हळूहळू हळूहळू हिंमत वाढली आणि सगळ्या सरांनी वगैरे तशी हिंमत दिली, तू बोलू शकतोस, फक्त मन घाबर करायचं नाही असं तसं. मग जेव्हा समोरची व्यक्ती फ्रँकली होती तेव्हा आपण पण आपलं मन व्यक्त करायला असे मोकळे बोलू शकतो. मग आपले 13 कॉलेजचे जे स्टाफ आहे तो एकदम मन मोकळा आहे, फ्रँकली आहेत, ज्याला सांगायचे त्याला समजून सांगता, जिथे कोणाचं चुकत असेल त्याला चांगल्या मार्गावर घेता, आणि आपले जर काही डाऊट्स वगैरे असेल तर ते सपोर्ट करता, समजून घेता सगळं.
0: ओके ओके ओके. नाही खरंच आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कॉलेजचा खूप मोठा हात असतो हे थोडक्यात तू सांगितलंस. तू इथे आलास, तुझा वेळ दिलास, तुझा इंटरव्ह्यू ऐकून अनेक युवक सुद्धा इन्स्पायर होतील, ज्यांना आपली ब्रँच स्विच करून IT मध्ये जायचं आहे त्यांना नक्कीच मानसिक ताकद मिळेल अशा अपेक्षा.
1: कारण की जसं माझी प्लेसमेंट झाली 2019 आणि त्यानंतर कोरोना आला, मग 2 आम्ही घरीच, कारण की ऑपॉर्च्युनिटी कमी होत्या आणि आहे तेच काढले होते जॉबवरून, त्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो सगळे, म्हणजे मॅक्झिमम डिप्रेशनमध्येच गेले होते. तर अनुभवातून असं शिकलं गेलं माझ्याकडून की हारणं मानली तर आपण कुठेही जर मन लावून केलं कुठल्याही क्षेत्रात तर ऑब्व्हियसली आपल्याला सक्सेस मिळू शकतं.
0: ओके ओके. नक्कीच खूप खूप धन्यवाद तू इथं आलास, तुझा वेळ दिलास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गौरव. आणि आपण ऐकत रहा रेडिओ 13 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

इतर सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

गीतं सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीतं ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: लेडीज अँड जेंटलमेन, अ सन इज अ सन टिल ही गेट्स हिमसेल्फ अ वाइफ, बट अ डॉटर इज अ डॉटर.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण.